0: उठा माझा किंग, ओ माझे किंग.
1: मी
0: घरी नाही जायचा का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मक छलो, तू माझा किंग किंग किंग किंग.
2: And this song was requested by Rikashni from Greenslaw, for two little girls who are in Dubai, and saying that's her favorite songs.